0: घालणं आंबेडकरांची जयंती करण्याचा हवा माय मग स्वामी कुमार माय पुत्र आमचं सुप्रसिडेंट कम आला पद्धतीचा टाइम सुजू फ्राय सुजू कोलाबोरेटर
1: Comme ça, c'est bon.